थोलेती याले मोलेंग ला फाबलेते या से से काशे तंगी ते यालंग ले लुंग दे हाने शो या कोचे दे लो बिजर वो ते या ता लुंग